हे माधो, माया दे मालिक, माया दे साईं, माया दे पति, हम ऐसे तू ऐसे, साधु संगत हुण ध्यान देण। हुण इत्थे परमात्मा किहो जिहा ते असी किहो जिहे आ,